ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: हो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं रेडिओ तेरणामध्ये परत एकदा हार्दिक स्वागत. रेडिओ तेरणाच्या मार्फत आपल्या सर्वांसाठी एक नवीन उपक्रम चालू होत आहे, साहित्य सहवास. आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज रेडिओ तेरणाच्या स्टेशनमध्ये आजपासून सुरुवात होत आहे. आणि आपल्या सर्वांना सांगण्यासाठी एक आनंद होतो की या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर उपस्थित आहेत, बाळ पाटील. नमस्कार बाबूल.
5: नमस्कार.
4: रेडिओ तेरणाच्या या साहित्य सहवास उपक्रमामध्ये आपली ओपनिंग बॅट्समन या अर्थानं आज निवड होण्यात आम्हाला एक वेगळाच आनंद प्राप्त होत आहे. आपलं स्वागत रेडिओ तेरणामध्ये.
5: धन्यवाद.
4: आणि आपण ह्या गझल या क्षेत्राकडे जे वळलात, गझल या क्षेत्रामध्ये आम्ही अनेक कार्यक्रमामधून आपल्याला ऐकलं, आम्हाला ऐकण्याचा योग येतो जनतेला. तर मला एक आपल्याला हा प्रश्न विचारू वाटतो की आपण या क्षेत्राकडे नेमकं कसं काय ओढलात.
5: सुरुवातीला मी कॉलेज लाईफपासून कविता लिहायचो. माझा 2015 वेंदळा नावाचा गझल संग्रह, कविता संग्रह प्रकाशित झाला. तो वाचल्यानंतर आपले ज्येष्ठ लेखक क्षमा पाटील यांनी ज्यावेळेस तो वाचला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बाळ, कितीतरी चांगल्या गझला झाल्या असत्या. आणि तेव्हा म्हणजे वृत्तबद्ध कविता होत्या त्या. तेव्हा त्यांनी मला सांगितल्यानंतर मी मग हळूहळू, तसं सुरुवातीला मला थोडंफार माहीत होतं, परंतु त्यांनी सांगितल्यापासून प्रेरित होऊनच नंतर मी गझलेकडे वळलो.
4: बर, वेंदळा हा आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे असं आपण सांगितलं. मी पण तो वाचलेला आहे, अतिशय सुंदर कविता होत्या त्यामध्ये. परंतु मला विचारायचा प्रश्न हा होता की कविता आणि गझल या दोन्हीमध्ये तुम्हाला नेमका फरक काय जाणवला, आणि गझलेकडे तुमचा जास्त ओढ त्याच्यानंतर जो झालेला आहे त्याचं मूळ कारण काय.
5: हा, कविता कवितेमध्ये वेगवेगळे, आता मुक्तछंद कविता असते, वृत्तबद्ध कविता असते, तिथं बंधन असतं कवितेमध्ये. गझलेमध्ये आपण काय करतो, गझलेमध्ये जे 5 शेर असतात ती प्रत्येक दोन ओळीचा जो शेर असतो ते एक स्वतंत्र कविता असते. त्यामुळं गझलेच्या त्या एका शेरामध्ये आपल्याला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं. पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी जो अनुबंध असतो तो साधता आला पाहिजे, त्यातून एक उत्कृष्ट काहीतरी बाहेर पडलं पाहिजे, जेणेकरून ते वाचकांना किंवा ऐकणाऱ्यांना ते भावेल. ही जादू आहे खरी त्यामध्ये. आणि तसं मी करत गेलो आणि मला ते जमत गेलं. म्हणजे माझी त्याच्यावर मी एक दोन हे सुद्धा लिहिलं की गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले.
4: वा,
5: गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले, वृत्तीतले जरासे वृत्तात येत गेले.
4: अरे वा वा, क्या बात.
5: अशा पद्धतीनं ते जमत गेलं आणि सगळ्यांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला.
4: खूप चांगला प्रतिसाद आपल्या गझलांना लाभतोय आम्ही पाहत असतो. तर आजच्या या उपक्रमामध्ये आपण एक अतिशय सुंदर असे आपली रचना गझलेची सादर करावी.
5: बर, सुरुवातीला एक मतला शेर घेतो. मतला असा पहा की अळवीत नाही कोणी राग आता, अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता. अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता. हा बहर काळजाचा छाटला मी, हा बहर काळजाचा छाटला मी, आली फुलून माझी बाग आता. नंतरचा शेर पाकी देवा तुझ्यावरी मी खुश आहे, देवा तुझ्यावरी मी खुश आहे, मागायचे तुला ते माग आता, मागायचे तुला ते मागा.
4: आणि
5: एक गझल घेतो. गझलेचा मतला असा आहे पहा की माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा, माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा, आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा.
4: वा.
5: नंतरचा शेर पहा की अस्थी विसर्जनाची केलीस फार घाई, अस्थी विसर्जनाची केलीस फार घाई, सारीच घे हवी तर ही जायदाद भावा, सारीच घे हवी तर ही जायदाद भावा. नंतरचा शेर पहा की अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर, अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर, वंशातल्या दिव्याला थोडा उजेड दावा. नंतरचा शेर पहा की नवतेच नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग, नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग, पायामधील काटा डोळ्यात का सलावा. त्यानंतरचा शेर पहा की या अंबरात येते ती चांदणी उशिरा, काही तारका पहाटे पहाटे येतात, या अंबरात येते ती चांदणी उशिरा, झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा.
4: वा वा.
5: झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा. आणि ती शेवटचा शेर पहा की नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो, नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो, आईस फार वाटे मी थोडका हसावा, आईस फार वाटे मी थोडका हसावा.
4: वा वा वा. सुंदर बाळासाहेब. आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा. काय कल्पना आहे आत्म्यावर दावा ठोकण्याची कल्पना तुम्हाला सुचण्याचं काय कारण आहे का विशेष?
5: शेवटी आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधत असतो ज्यावेळेस आपण अंतर्मुख होतो आणि आत्मपरीक्षण देखील करत असतो. आपण बाह्यविश्वासही मांडताना बाह्यविश्वातल्या गोष्टी तर आपण मांडतोच, प्रश्नच नाही.
4: बरोबर आहे. आत्मपरीक्षण केल्याशिवाय आणि आत्मचिंतन केल्याशिवाय अशा पद्धतीच्या रचना या आपल्या लेखणीतून उतरणं तसं पाहायला गेलं तर कधी शक्य होऊ शकत नाही. आपण आणखीन एक चांगली गजल सादर करावी.
5: ठीक आहे. त्याआधी एक मतला शेर घेतो. संकल्पना जिन्याची मागास होत गेली, संकल्पना जिन्याची मागास होत गेली, नुसतीच माणसांची पैदास होत गेली.
4: वा सुंदर.
5: नुसतीच माणसांची पैदास होत गेली, तोडून बंद सारे भुलला मऊपणावर, तोडून बंद सारे भुलला मऊपणावर, ती गाठ रेशमाची गळपास होत गेली. आणि शेवटचा शेर की नाही दिली परीक्षा त्यांनी कधी विषयाची, अख्खी पिढीच त्यांची नापास होत गेली. तर आता एक गजल तुम्हाला आठवत असेल, अखिल मराठवाडा अखिल भारतीय साहित्य संमेलनात ती गजल मी म्हटलेली, तुमच्या समोर सादर करतो. आता मतला असा आहे पहा की जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते, जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते, कलियुग आले परवा कोणी म्हटले होते.
4: वा वा वा.
5: कलियुग आले परवा कोणी म्हटले होते. नंतरचा शेर पहा की त्यांची आता इवली इवली घरटी झाली, त्यांची आता इवली इवली घरटी झाली, कोणे काळी गजबजलेले खटले होते. कोणे काळी गजबजलेले खटले होते. यानंतरचा शेर पहा की कोई धरण्या आधी कैऱ्या झडल्या साऱ्या, कोई धरण्या आधी कैऱ्या झडल्या साऱ्या, अवकाळीचे वादळ तेथे झटले होते. वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले, वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले, जाहिराती न्याहाळून वय घटले होते. नंतरचा शेर काय पाहिजे. लोकांनाही स्थळकाळाची महती कळली, लोकांनाही स्थळकाळाची महती कळली, शवयात्रेला जाण्यासाठी नटले होते. युवराजचे हा शेर पहा की ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती, ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती, तितके मागे क्षितिजाचे स्थळ हटले होते.
4: वा वा.
5: आणि हा शेवटचा शेर पहा. सांप्रत मीही पहिल्या वाणी बरळत नाही, सांप्रत मीही पहिल्या वाणी बरळत नाही, सत्याचे केव्हा कोणाशी पटले होते, कलियुग आले परवा कोणी मटले होते।
4: अतिशय मर्मर बोट ठेवणारी ही रचना तुमची, सत्याचे कोणा
5: केव्हा कोणा
4: पटले होते, वा वा सुंदरच। आणि कोणे काळी गजबजलेले खटले होते, बाळासाहेब हा शेर आणि तुमची ही जी ओळ आहे ना, ही खरं तर अंतर्मुख करायला लावणारी ओळ आहे। कारण आज आपण जी समाजव्यवस्था पाहत चाललो, जे पूर्वीचे घर होते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याच्यामध्ये एकमेकाला लढा असायचा, प्रेम असायचं, जिव्हाळा असायचं, परंतु आज आपण ही ओळ लिहायची वेळ आली की कोणे काळी गजबजलेले खटले होते, म्हणजे आता त्या परिस्थितीपासून आपण दुरावत गेलो कुठंतरी। आता असं क्वचितच आपणाला अशी उदाहरणं पाहायला मिळतात,
5: आपल्यातल्या कवी मनाला ही गोष्ट खटकते वास्तविक
4: आणि त्याच्यावर बोट ठेवला, यालाच कवी आणि खास करून गझलकार या शब्दबद्ध करू शकतो। आणखीन एक आपण अशाच चांगली गजल सादर करावी,
5: त्याआधी एक मधला शेर घेतो। पाहून वासराला गाय व्हावे, पाहून वासराला गाय व्हावे, केव्हा तरी कुणाची माय व्हावे, सोडून मौन द्यावे कातळाने, सोडून मौन द्यावे कातळाने, रडणेच मोकलोनी धाय व्हावे, केव्हा तरी कुणाची माय व्हावे। आणि ह्या गजल पाहता गजलेचा मतला असा आहे की देणे बरेच मागे थकली जरी उधारी, देणे बरेच मागे थकली जरी उधारी, ही रोख ठोक आहे माझी इमानदारी। देणे बरेच मागे थकली जरी उधारी, हे रोख ही रोख ठोक आहे माझी इमानदारी। त्यांच्या मनात असते, चोराच्या मनात, त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची, त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची, चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी, चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी, दडवून ठेवला तर बलवान रोग होतो, दडवून ठेवला तर बलवान रोग होतो, जडली कधीच नाही मजला तशी बिमारी। त्यानंतरचा शेर पहा, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, ही मोजण्यात त्यांची गेली हयात सारी। त्यानंतरचा शेर पहा की ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, माझ्याच या जीवाचा मी एक कारभारी। आणि हा शेवटचा शेर पहा की घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी, माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी, ही रोखटोक आहे माझी इमानदारी।
4: माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी। बाळासाहेब या वाक्यावर काय बोलावं? म्हणजे असं वाटतं की हे प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे, कुठंतरी ही
5: निश्चितच निश्चित
4: आपल्या आयुष्यात घडून गेलेली आहे। बाळासाहेब आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहात,
5: हो,
4: आणि मग शासकीय सेवा करत असताना त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गजल सुचते कशी नेमकी?
5: खरं सांगायचं म्हणजे एक निसर्गदत्त गुण असतो हा, सुचतेच म्हणजे जे निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे लिखाणाची, की ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस देखील कविता लिहायचो बरोबर, आणि त्यामुळं कुठंही असलो तरी आपला निसर्गदत्त गुण आपल्याला प्रवृत्त करत असतो एखादी गोष्ट, आणि आपण तर संवेदनशील मनाचे असतो, एखाद्या गोष्टीचा आपल्यावर आघात झाला की एखादा आपला भिकारी जर दुखावला साधा तरी देखील, माझा अनुभव सांगतो तुम्हाला की किती स्वाभिमानी असतो तो भिकारी, पहा घेत नाही फेकलेला घासतो, घेत नाही फेकलेला घासतो, भूक त्याची खानदानी वाटते। त्याच्यामुळे सुचणं हे परिस्थितीजन्य आहे की आपल्या जे काही भलेपुरे अनुभव होतात, आपण आपलाच विचार, कवी मनाचा माणूस हा स्वतःचा विचार कधीच करत नसतो, त्यापेक्षा जास्त जगाचा भोवताली पाहत असतो, आणि नॅचरली मग ते निसर्गतःच येत राहत।
4: मग आपण बोलल्याप्रमाणे कविता आणि गझल म्हणजे दोन ओळीची एक कविताच होऊ शकते, गझल गझल मधल्या ज्या दोन ओळीचा एक शेर असतो तो एक स्वतंत्रपणे कविता होऊ शकते, ताकदीच्या कविताच म्हणा, पाच पाच कविता किमान एका एका गझलेमध्ये आपण सादर करतात. जन देखे रवी तो देखे कवी असलेल्या या ओळी ऐकून जाणवतं की जे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीची पोहोच या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी एका गझलकाराचं मन जाऊ शकतं, त्या ठिकाणी गझलकाराचा एक विचार जाऊ शकतो. अशा पद्धतीच्या खूप छान रचना आपण सादर करता. आणखीन एक रचना सुंदर अशी सादर करावी आपण.
5: फक्त फरक थोडा एवढाच आहे की शेर समजायला थोडं रसिक मन लागतं. आमच्यासारखंच म्हणजे एक दुःख सांगतो तुम्हाला आता योगायोगाने की शेर खूप चांगला असतो ॲक्च्युली खरं तर, परंतु समोरच्याला तो तितका पोहोचत नाही. हां, ती त्यांचीसुद्धा चूक नसते. कविता जशी आपण सहजपणे बोलतो आणि सहज समोर, इथं शेरमध्ये दोन ओळीचा अनुबंध आता हेच पहा, अनुभवच घ्या. एक व्हावा मुक्ततेचा सोहळा, मीच माझा आवळावा हा गळा. आता हा शेर पहा, ही मधाची चव तुरट का लागते, ही मधाची चव तुरट का लागते, की तिने नुकताच खाल्ला आवळा. परवाच किस डिका काहीतरी झाला. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, पाहत आहे दोन ओळीतला अनुबंध पहा. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, वाटला नाही तसा तो आंधळा. आणि सोबती आयुष्यभर बगळेच की, आता बगळे कोण आहेत तुम्ही लक्षात घ्या, सोबती आयुष्यभर बगळेच की. नंतर मग ती पंधर पक्ष पंधरवाडा येतो, कुठे श्राद्ध येतं. सोबती आयुष्यभर बगळेच की, शेवटी नाराज झाला कावळा. नाहीच शिवला अखेर. तर हे कसं आहे, हा फरक आहे थोडा, की थोडं जरा बौद्धिक ताण देणारी असते गझल, परंतु तेवढ्या शब्दात जर त्यांना समजलं तर त्याच्यासारखा आनंद नसतो. तर गझल घेतो, आणखी एक हलकी फुलकी घेतो. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, परवा कळून आले तोही अशात गेला. परवा कळून आले तोही अशात गेला. खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, बेकार काळ वाया बघवट बशात गेला. नंतरचा शेर पहा की दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, आलाप घेतला तो गवई घशात गेला. आलाप घेतला तो गवई घशात गेला. आणि हा शेवटचा शेर पहा की सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा.
4: क्या बात, क्या बात.
5: सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला.
4: वा वा वा, छान बाळासाहेब. आपली एक एक रचना अशी कानामध्ये साठवून ठेवावी असं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब, मला एक आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे की असा ऐकिवात आहे, बऱ्याच जण असं थट्टेमध्ये म्हणतात की कवी गझलकार जे असतात त्यांच्या घरी जरा थोडा प्रॉब्लेम, म्हणजे बायका त्यांना खूप त्रास देतात, वेळ देत नाही, सारखं लिहितच बसते. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे?
5: पण आता आपण यासाठी थोडं गझलेच्या मुळाकडे गेलं पाहिजे की गझल कुठं कशी लिहिली गेली. की ज्यावेळेस इराणवर अरबी संस्कृती आली त्यावेळेस अरबांनी त्यांची भाषा वापरली अरबी. तिथली मूळची भाषा दुसरीच होती, पारसी होती. आणि पारसी आणि ह्याचं परत मिक्सचर होऊन ते गझल उर्दूमध्ये परत मग ते तिकडचे इकडे इंडियामध्ये आले. आणि त्यावेळी ते जे वातावरण होते त्यावेळेसच्या गझला वेगळ्याच होत्या. ती नका भाटाव म्हणजे फक्त ते फक्त डोळेच दिसले तेवढ्यावरच गझल असं, काही प्रेमावरच्या होत्या कुठं साखी वगैरे. परंतु जसजशी ही भारतात आली गझल आणि जसजशी ती रुळत गेली तसतसे सामाजिक त्याला जास्त पंख फुटले, सामाजिक आशयावरची गझल परत येऊ लागली. काही प्रेमावरची येऊ लागली. आणि असं काहीच नाही, कुठला कवी कवी जरी असला तरी तो त्याच्या भावना त्याच्या पद्धतीनेच मांडत असतो. घरचे प्रॉब्लेम वगैरे प्रत्येकाचेच असतात, वैयक्तिक प्रॉब्लेम असो, सामाजिक प्रॉब्लेम असो, कुठलीही समस्या असो, कवी आपल्या कवितेतून आपल्या गजलेतून गजलकार मांडणारच, कथेतून कथाकार मांडणार. त्यामुळं गजलकारावरच असं हे नको, एवढंच आहे की जास्त ठळकपणे, जसं की हे यमक बसतं व्यवस्थित, ते अपील होतं आपल्याला, मनाला भावतं, त्यामुळं जास्त उठावून दिसतं गजलेमध्ये, असं होतं. त्यामुळं त्याचा परिणामकारकता त्याची जास्त असते, एवढाच फरक म्हणता येईल आपल्याला.
4: गजलेला असे वेगवेगळे आयाम प्राप्त
5: होते. आणि आता पहा म्हणजे एवढे वेगळे आयाम असतात. पहा आता एकच शेर तुम्हाला सांगतो, उदाहरण म्हणून मी टाकला होता, ती पिवळी झाली होती मी भगवा झालो होतो, संपली. आणि मी खरंच सांगतो की म्हणजे बरेच जणांनी एक छोटी ही म्हणजे एक छोटी कादंबरी आहे अशा पद्धतीने त्याला म्हणजे हे दिले. एकाची प्रत्यक्ष भेट झाल्यावर म्हणजे बघा ना, तिला हळद लागली आणि तुम्ही संन्यास घेतला. आता दुसरा आयाम मी त्यांना सांगितला की बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं, ती पिवळ्या रंगाच्या झेंड्याच्या पक्षात गेली होती आणि मी भगव्याच्या गेलो होतो. म्हणजे अर्थ काढायचे म्हटलं तर असे वेगळे वेगळे अर्थ निघू शकतात.
4: हेच तर वैशिष्ट्य आहे गजलेचं,
5: असे वेगवेगळे आयाम असतात आणि ते म्हणजे अनुभवायचे असते, त्याचा आनंद घ्यायचा असतो. ॲक्च्युली
4: कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ आणि एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या अर्थाने ही खरी गजलेची ताकद आहे असं म्हणावं लागेल. तर अशाच एका वेगळ्या आयामाची एक शेवटची गजल आणखीन आपण एक सादर करावी.
5: चालतंय, त्याआधी एक परत मतला शेर घेतो, कारण आल्यापासून सगळं तुम्ही थोडं रोमॅन्टिक बी झालं पाहिजे ना.
4: इर्षा
5: जरी स्वप्न होते खरे वाटते, जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते.
4: वा वा वा, वाटणारच.
5: समोरून येता तिला पाहता, समोरून येता तिला पाहता, उगी का अरे बापरे वाटते. आणि हा शेर पहा की तिची आवळ्यांची खरेदी जरी. आता लहान लहान मुलांना सांगायची गरज नाही आवळ्यांचा का खातास. तिची आवळ्यांची खरेदी जरी, पहा, जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते, तिची आवळ्यांची खरेदी जरी, मला दाविली गाजरे वाटते, मला दाविली गाजरे वाटते. वेशीत स्वागताला राव नाही, वेशीत स्वागताला राव नाही, उरले आता तसे हे गाव नाही, उरले आता तसे हे गाव नाही. दे कोठडी हवी तर काळजाची, दे कोठडी हवी तर काळजाची, मी प्रेमचोर आहे साव नाही, मी प्रेमचोर आहे साव नाही. नंतरचा शेर पहा की गेला बुढा स्मशानी एकदाचा, गेला बुढा स्मशानी एकदाचा, आता घरात कावा काव नाही, आता घरात कावा काव नाही. गेलीस दूर माये का अशी तू, गेलीस दूर माये का अशी तू, या लेकरास अजूनी नाव नाही, या लेकरास अजूनी नाव नाही. आणि शेवटचा शेर पहा की समजू नका गड्यांनो हारलो मी, समजू नका गड्यांनो हारलो मी, मी मांडला पटावर डाव नाही, मी मांडला पटावर डाव नाही.
4: सुंदर बाळासाहेब, उरले कुठे आता ते गाव नाही, चिंतन करण्यासारखा, विचार करण्यासारखा शेर आणि प्रत्येक ओळ. कारण आता गाव खरं पाहायला गेलं तर पूर्वीसारखं गाव राहिलंच नाही,
5: राहिलं नाही. हां,
4: रेडिओ तेरणाच्या या व्यासपीठावर बाळासाहेब पाटील, बाळ पाटील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर, ज्यांनी त्यांच्या अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या, त्याच्याबद्दल बाळ पाटील रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले हार्दिक आभार,
5: धन्यवाद.
4: गझल ही जी जादू आहे, प्रत्येक दोन ओळीमध्ये जो अफाट असा अर्थ यामध्ये साठवलेला आहे आणि हा अर्थ आपण रेडिओ तेरणाच्या सर्व प्रेक्षकांना ऐकवलात. एका ठिकाणी असं म्हटलं जातं, एक गझलकार म्हणतो की गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल. इतर कुठल्याही काव्यप्रकारापेक्षा गझल ह्या काव्यप्रकार हा अत्यंत ताकदीचा काव्यप्रकार, जो लोकांना अपील होतो, ज्याच्यामध्ये गोडी ओढी ही प्रचंड अशी असते आणि त्या रेडिओ उत्तीर्णाच्या साहित्य सहवास या सदरामधील आजचं पहिलं पुष्प गुंफणारे आपले बाळ पाटील यांनी अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या. तुमचं बाळ पाटील आभार आणि हा आजचा कार्यक्रम साहित्य सहवासचा संयोजक या नात्याने मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आताच आपण सुप्रसिद्ध गझलकार बाळ पाटील यांना ऐकलं. साहित्य सहवासमध्ये ज्याप्रमाणे बाळपाटलांनी आज त्यांचं सादरीकरण केलं त्याच धर्तीवर आपण वेळोवेळी यापुढे देखील आपण भेटतच राहणार आहोत. आप सर्वांना वेगवेगळ्या साहित्यातील आयामांचा अनुभव आणि त्या साहित्य विश्वामध्ये घेऊन जाण्यासाठी मी सदैव आपल्यासोबत तत्पर असणार आहे. तोपर्यंत मी युवराज नळे आपला निरोप घेतो आणि आपण सर्वजण ऐकत रहा रेडिओ तेरणा.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM.
4: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण पाहतो आहोत आपल्या भागामध्ये बऱ्याच अंशी चांगला पाऊस होताना दिसतो आहे आणि या चालू पावसाळी हंगामामध्ये आपलं पशुधन आहे त्याची सुद्धा योग्य पद्धतीनं काळजी घेणं शेतकरी बांधवांनी खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर या संदर्भामध्ये जे पशूंचं आहार नियोजन आहे त्याच्यावर सुद्धा शेतकरी बांधवांनी काम करणं गरजेचं झालेलं आहे. आहाराची जी योग्य पद्धत आहे त्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर पावसाळ्यामध्ये एकूणच आपण जे पशूंचं किंवा जनावरांचं आहाराचं नियोजन करत असतो त्या नियोजनाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी कोणती भूमिका घेणं आवश्यक आहे या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांमध्ये दुधजीवर होण्याची जास्त शक्यता असते. हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं असतं. मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे, काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये पर्जन्यमान आहे. अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोघांचाही जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. पर्यायाने उत्पादन आणि पशुपालन व्यवसायाच्या अर्थकारणावर याचा परिणाम होत असतो. पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर त्याचा परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात काही बाबी शेतकऱ्यांनी जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे बघणार आहोत, आपण पावसाळा म्हटलं की हिरवा चारा आला आणि त्याचं व्यवस्थापनसुद्धा करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. पावसाळ्यामध्ये सुरुवातीला एकतर चारा लागवड केलेली असते किंवा पावसाच्या पाण्यामुळे कोवळे गवत मोठ्या प्रमाणात उगवलेले असते. अशा कोवळ्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात त्याची पचनक्रिया बिघडून अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेले दिसते परंतु दुधातील फॅट, SNF आणि इतर घटकांचे प्रमाण तुलनेने कमी झालेले आपण पाहत असतो. पावसाळ्यामध्ये जनावरांना केवळ हिरवा चारा न देता वाळलेला चारा आणि हिरवा चारा यांचं मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात वाळलेला चारा उपलब्ध असावा याकरिता आपण त्यासाठी उन्हाळ्यामध्येच नियोजन करणं गरजेचं असतं. हिरव्या चाऱ्याची जास्त वेळ कुट्टी करून साठवणूक केल्यास कुबट वास येऊ शकतो, त्यामुळे असा चारा जनावरे आवडीनं खात नाहीत. याकरिता हिरव्या चाऱ्याची गरजेनुसार कुट्टी करावी. एकदाच दिवसभराची किंवा उद्या सकाळसाठीची कुट्टी करून जास्त प्रमाणात ठेवू नये. चारा पावसात भिजलेला असल्यास किंवा त्यावरती पाणी जमा झाल्यास असा चारा जनावरे जास्त प्रमाणात खात नाहीत. पर्यायाने त्यांच्या पोषण तत्वांची गरज पूर्ण होत नाही, याचा परिणाम वाढीवर आणि उत्पादनावर होऊ शकतो. याकरिता त्यावरील पाणी निघून जाण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच असा चारा आपण पशूंना देऊ शकतो. पावसाळ्यात चाऱ्यास चिखल लागण्याचे प्रमाण वाढलेले असते. असा चिखल लागलेला चारा जनावरांनी खाल्ल्यास आरोग्य बिघडते, जंताचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे चाऱ्यास चिखल लागू नये याची सुद्धा आपण काळजी घेणं खूप गरजेचं असतं. जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून वेळोवेळी काढून स्वच्छ राहील

0: याची काळजी सुद्धा शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे. गव्हाणीला चिकटलेला हिरवा चारा वेळोवेळी न काढल्यास त्यासुद्धा कुबट वास येऊ शकतो, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते. त्यामुळे अशा चाऱ्यावर टाकलेला दुसरा चाराही जनावरे पूर्ण खात नाहीत. असा शिल्लक बुरशीजन्य चारा जनावरांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे शक्यतो शेतकरी बांधवांनी चाऱ्याची साठवणूक कोरड्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवला आहे तेथे पावसाचे पाणी जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. असा चारा भिजल्यास त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते, चारा हा काळा पडू शकतो, त्यामुळे अशा चाऱ्याचा अपव्यय होऊ शकतो. डबक्यात किंवा शेतात साठलेले पाणी जनावरांना पाजू नका. अशा पाण्यामुळे एकतर जंत प्रादुर्भावाची शक्यता असते किंवा त्या शेतात खते दिली असल्यास त्याचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन जनावरांना विषबाधासुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं सहसा आपल्याकडं जर बोरचं पाणी उपलब्ध असेल, विहिरीचं पाणी उपलब्ध असेल, असं पाणी जनावरांना शक्यतो आपण पाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ज्वारी वर्गातील पावसाळ्यात पेरलेली पिके उगवली असल्यास अशी पिके कोवळ्या अवस्थेत जनावरे खाणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्यावी. अन्यथा कमी पावसामुळे वाढ खुंटलेली ज्वारीवर्गीय पिके जनावरांच्या खाण्यात आल्यास किरळ लागण्याची दाट शक्यता असते. नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेच पुरेसा चीक पाजणं गरजेचं आहे, जेणेकरून यातून या वासरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकते. पावसाळ्यात आजारांना ही वासरे सहजासहजी बळी पडणार नाहीत. पावसाळ्यात पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवण्याची सोय करावी. बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये. ज्या भागात पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खाण्यासाठी दिला जातो. अशावेळी जनावरांमध्ये पोषण तत्वांची कमतरता निर्माण होत असते. पावसाळ्यात एकदम थंड पाणी देऊ नये, यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण पशूंचे कमी होऊ शकते. शरीर तापमान टिकवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी जनावर जास्त चारा खाऊ शकते. याकरिता या काळात जास्तीच्या चाऱ्याचा पुरवठा सुद्धा असणं गरजेचं आहे. या काळात चारा खाण्याचे प्रमाण कमी असेल तर त्यात वाढ उत्पादन याच्यावर परिणाम दिसून येऊ शकतो. म्हणून चाऱ्याची चव वाढवण्यासाठी प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. पावसाळ्यात थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित स्निग्ध पदार्थांचाही आपण वापर करू शकतो. मंडळी, यानंतर बघूयात क्षार मिश्रण आणि ऊर्जायुक्त आहाराचा वापर, ज्याची आताच आपण चर्चा केली. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांमध्ये दुग्धज्वर होण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं खूप गरजेचं आहे. जनावर विण्याअगोदर 15-20 दिवस क्षार मिश्रणाचे प्रमाण थोडे कमी करावे, जेणेकरून दुग्धज्वरापासून जनावरांचा आपणास बचाव करता येऊ शकतो. जनावरांना जीवनसत्व ई आणि सेलेनियमचा पुरवठा सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये चरायला जाणाऱ्या जनावरांचे खूर हे खूप मऊ होत असतात, त्यांना इजा होते. खूर व्यवस्थित राहण्यासाठी जनावरांच्या आहारात झिंक, कॉपर, कॅल्शियम याचबरोबर लायसिन आणि मिथोऑनिन या अमिनो आम्लांचा सुद्धा योग्य प्रमाणात आपण पुरवठा करणं गरजेचं असतं. स्टार्च, नत्र पुरवठा करणे हे पचनक्रियेसाठी उपयोगी ठरत असतं. पोषण तत्वांची कमतरता होऊ नये याकरिता या जनावरांच्या आहारात क्षार मिश्रण तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार पशुखाद्याचा वापर देखील आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. पावसाळ्यात थंड वातावरणामुळे जनावरांची ऊर्जेची गरज वाढते. ऊर्जा ही शरीर तापमान वातावरणातील तापमानासोबत ठेवण्यासाठी गरजेची असते. म्हणून आहारात ऊर्जायुक्त घटकांचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पशूंचं पावसाळ्यातील जे आहार नियोजन करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व विषय इथं पाहिलेले आहेत, त्यानुसार ऊर्जायुक्त खाद्यान्न देणं त्यांना खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचाच वापर न करता त्याबरोबर वाळल्या चाऱ्याचा किंवा सुक्या चाऱ्याचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वापर करतो. याचबरोबर विषबाधा होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. पाणी देत असताना ते पाणी त्यांना पिण्यासाठी देत असताना त्याचीसुद्धा काळजी शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, आपण म्हणतच असतो की जिंदगी एक ख्वाब है, जिंदगी एक दर्पण है, जिंदगी दवा है, जिंदगी इनायत है, जिंदगी बेखुदी है, जिंदगी प्यार का गीत है, जिंदगी दर्द है, अशी नावाविध रूप घेऊन हे जीवन अर्थात जिंदगी आपल्या समोर येत राहते। तर या जिंदगीचे अर्थात जीवनाचे अनेक रंगाचे आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जाणून घेणार आहोत। तर ऐकूयात जिंदगीला समर्पित असलेली ही सदाबहार गीतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात आंधी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील गुलजार यांचं गीत। संगीतकार आहेत RD बर्मन।

श्रोतेहो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जीवनाचे विविध रंग आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्या संदर्भातील गीत आपण या ठिकाणी ऐकतोय. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार आहेत जयदेव आणि चित्रपट आहे हम दोनों.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत. गायक कलाकार अनुप घोषाल आणि चित्रपट आहे मासूम.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील निदा फाजली यांचं गीत. संगीतकार आहेत उषा खन्ना आणि चित्रपट आहे आप तो ऐसे ना थे.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदगी या थीमवरील गीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे शोर.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे अंदाज.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मन्नाडे. गीत आहे योगेश यांचं, संगीतकार आहेत सलील चौधरी आणि चित्रपट आहे आनंद.

आपकी कसम या चित्रपटातील हे गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन. हे गीत आपण ऐकतोय स्वरबहार या कार्यक्रमातून.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदगी या थीमवरील गीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे सफर.

श्रोते हो, स्वरभार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात कालापत्थर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील साहिर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या विषयी आपण आपली मतं नोंदवू शकता, आम्हाला आपल्या प्रतिक्रिया पोहोचवू शकता, यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 9970 500 900, अर्थात 9970 500 900। आपण स्वर बहार या कार्यक्रमात पुन्हा भेटणारच आहोत एका नव्या थीमसह। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। आणि आपले श्रोते जे आहेत ते बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला भरभरून असं प्रेम देत आहेत, त्याबद्दल सर्व श्रोतांचे आभार देखील मानते। आणि आजचा देखील बिग स्टार शो हा खासम खास असणार आहे, आणि एका नवीन अभिव्यक्तीसोबत आज मी बिग स्टार शो मध्ये आपल्याला भेटणार आहे। तर आजचे आपले बिग स्टार देखील स्पेशल आहेत। मंडळी, हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेकांची वेगवेगळी ओळख बनलेली आहे, अनेकांना इथं अनेक वर्ष काम करूनही काही मिळत नाही, परंतु असे बरेच जण आहेत जे फार थोडं काम करूनही त्यांचं काम आणि लोकप्रियता टिकून राहते, लोकांना त्यांचं ते काम आवडतं आणि त्याला ते कायम पसंतीही दर्शवतात। असेच हिंदी सिनेसृष्टीतील एक वेगळा आवाज म्हणून ओळखले जाणारे गुणी गायक आज आपण त्यांना भेटणार आहोत आपल्या बिग स्टार शो मधून, जे आहेत व्हॉइस मेकर जॉली मुखर्जी। तेव्हा त्यांचा हाच प्रवास जाणून घेऊयात आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचे आपले बिग स्टार जॉली मुखर्जी।

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत जॉली मुखर्जी. मंडळी, जॉली मुखर्जी यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1956 मध्ये झाला. बॉलिवूड संगीतामध्ये जॉली मुखर्जी यांनी आपली एक वेगळीच शैली निर्माण केली. त्यांची सुरुवातीची गीतं जर आपण ऐकली तर उडती चाल आणि त्याच चालीला एक वेगळ्या पद्धतीच्या गायकीनं त्या गीतांना त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आपल्यासोबत, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आहेत आपल्यासोबत प्रतिभावान गायक जॉली मुखर्जी यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. आणि जे श्रोते हा बिग स्टार शो ऐकत असतील त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती नक्की सांगायचं आहे आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते. श्रोते हो, जॉली मुखर्जी यांनी सुरुवातीच्या काळात अनेक जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या पार्श्वगायनाला सुरुवात केली. नंतर त्यांनी एअरलाइन ऑफ फ्लाइट इंट्रोडक्शनसाठी संगीत लिहिण्यास सुरुवात केली. परंतु कधी कधी ते ब्रिटिश एअरवेजसाठी सुद्धा लिहित असत. त्यातूनच त्यांना एक वेगळा गायकीचा अनुभव सुद्धा मिळाला आणि याच माध्यमातून त्यांची गायकी देखील प्रगल्भ होत गेली.

बिक्सा शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तरणा 90.4 FM वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत लोकप्रिय पार्श्वगायक जॉली मुखर्जी यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तरणा 90.4 एफएम वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत लोकप्रिय पार्श्वगायक जॉली मुखर्जी यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांचा योग्य मिलाफ संगीत तयार करत असताना जॉलींनी केला. त्यांनी पुढे फ्युजन बॉक्स हा अल्बम मद्रास सिनेमॅट्रिक ऑर्केस्ट्रा यांच्या सोबत केला ज्यामध्ये स्टेट ऑफ बंगाल आणि बर्ड मार्श अँड श्री मधील रिमिक्स समाविष्ट केलं होतं. यानंतर त्यांनी आईस लॅडिक गायन बियॉर्कच्या वैरांडी गाण्यासाठीही स्टिंग अरेंजमेंट ही दिली.

बिक्सा शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत लोकप्रिय पार्श्वगायक जॉली मुखर्जी यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे मला नक्कीच सांगा श्रोतांना, जे लाईव्ह आपले कार्यक्रम हा ऐकत असतील. 9970509 या क्रमांकावरती मला नक्की सांगा. आज आपण जाणून घेतोय प्रख्यात गायक जॉनी मुखर्जी यांचा जीवन प्रवास. मंडळी, बॉलिवूड मधील पहिला ब्रेक जॉनींना मिळाला तो दयावान या चित्रपटाच्या माध्यमातून. परंतु बॉलिवूडचा त्यांचा हा प्रवास आर डी बर्मन यांच्या सोबतही सुरू झाला होता. अनेक जिंगल्स आणि व्हॉइस ट्रॅक त्यांनी आर्डीन सोबत निर्माण केले. परंतु फेरोज खान यांच्यासारखा मोठा दिग्दर्शक आणि यल्पी यांचं संगीत, त्यामुळे जॉलींना ही फार मोठी संधी होती. आणि इथूनच पुढे त्यांचा बॉलिवूडचा प्रवास सुरू झाला आणि त्यांना इतर ठिकाणीही संधी मिळत गेली.

0: वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत. तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत प्रख्यात गायक जॉली मुखर्जी. श्रोते हो, आत्तापर्यंतचा जॉलींचा प्रवास आपण पाहिला आहे, परंतु त्याच्याही पूर्वी त्यांनी जेल यात्रा या सिनेमासाठी मोहम्मद रफी साहेबांसोबतही पार्श्वगायन केलं होतं, परंतु कोरस म्हणून. यानंतर त्यांचं आणखीन एक ब्लॉक बस्टर गीत आलं. ते संगीतकार शिवहरी यांच्या संगीत निर्देशनामध्ये जे गीत आजही तितकंच लोकप्रिय आहे. खरंतर जेव्हा हे गीत त्यांनी गायलं होतं, त्यांना वाटलं होतं की फक्त शूटिंग पुरता त्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात येतोय, पण तब्बल 9 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर त्यांना समजलं की हे गीत त्यांच्याच आवाजात ठेवलं गेलं आहे आणि याच गीतानं नंतर इतिहास घडवला.
1: चांदनी

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत प्रख्यात गायक जॉली मुखर्जी. श्रोते हो, आपल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये या गुणी गायकाला सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा 20च गाणी मिळाली. परंतु प्रत्येक गाणं हे पुढचं वर्षभर गाजण्या इतकं लोकप्रिय होतं. त्यांनी प्रत्येक गीतामधून आपला जो एक वेगळा बाज होता तो लोकांच्या मनावर स्थापित केला आणि प्रत्येक गीतामधून लोकांनी त्यांच्यावर भरभरून असं प्रेम केलं. परंतु जसं म्हणतात ना, या फिल्म इंडस्ट्रीची गणितं वेगळीच आहेत. तरीही जे मिळालं ते जॉलींनी अजरामर करून दाखवलं. म्हणूनच जॉली मुखर्जी आहेत आजच्या आपल्या रेडिओ तिरणाचे बिग स्टार. श्रोते हो, आजच्या बिग स्टार शो मध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तिरणावरती.

आपण पुढा भेटणार आहोत आपल्या बिग स्टार शो मध्ये एका नवीन अभिव्यक्ती सोबत आपल्या रेडिओ तीर्णावरती. आजचे आपले बिग स्टार होते प्रख्यात गायक जॉली मुखर्जी. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग। रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज। ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

लक्षात आहे हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
1: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
3: नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं रेडिओ तेरणामध्ये परत एकदा हार्दिक स्वागत। रेडिओ तेरणाच्या मार्फत आपल्या सर्वांसाठी एक नवीन उपक्रम चालू होत आहे, साहित्य सहवास, आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज रेडिओ तेरणाच्या या स्टेशनमध्ये आजपासून सुरुवात होत आहे। आणि आपल्या सर्वांना सांगण्यासाठी एक आनंद होतो की या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर उपस्थित आहेत, बाळ पाटील। नमस्कार बाबूल।
4: नमस्कार।
3: रेडिओ तेरणाच्या या साहित्य सहवास उपक्रमामध्ये आपली ओपनिंग बॅट्समन या अर्थानं आज निवड होण्यात आम्हाला एक वेगळाच आनंद प्राप्त होत आहे। आपलं स्वागत रेडिओ तेरणामध्ये।
4: धन्यवाद।
3: आणि आपण ह्या गझल या क्षेत्राकडे जे वळलात, गझल या क्षेत्रामध्ये आम्ही अनेक कार्यक्रमामधून आपल्याला ऐकलं, आम्हाला ऐकण्याचा योग येतो जनतेला, तर मला एक आपल्याला हा प्रश्न विचारावा वाटतो की आपण या क्षेत्राकडे नेमकं कसं काय ओढलात?
4: सुरुवातीला मी कॉलेज लाईफपासून कविता लिहायचो। माझा 2015 वेंदळा नावाचा गझल संग्रह, कविता संग्रह प्रकाशित झाला। तो वाचल्यानंतर आपले ज्येष्ठ लेखक क्षमा पाटील यांनी ज्यावेळेस तो वाचला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बाळ, कितीतरी चांगल्या गझला झाल्या असत्या। आणि तेव्हा म्हणजे वृत्तबद्ध कविता होत्या त्या, तेव्हा त्यांनी मला सांगितलं

0: त्यानंतर मी मग हळूहळू, तसं सुरुवातीला मला थोडंफार माहीत होतं, परंतु त्यांनी सांगितल्यापासून प्रेरित होऊनच नंतर मी गझलेकडे वळलो.
1: बर, वेंदळा हा आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे असं आपण सांगितलं, मी पण तो वाचलेला आहे, अतिशय सुंदर कविता होत्या त्यामध्ये. परंतु मला विचारायचा प्रश्न हा होता की कविता आणि गझल या दोन्हीमध्ये तुम्हाला नेमका फरक काय जाणवला, आणि गझलेकडे तुमचं जास्त ओढ त्याच्यानंतर जो झालेला आहे त्याचं मूळ कारण काय?
0: हां, कविता कवितेमध्ये वेगवेगळे, आता मुक्तछंद कविता असते, वृत्तबद्ध कविता असते, तिथं बंधन नसतं कवितेमध्ये. गझलेमध्ये आपण काय करतो, गझलेमध्ये जे पाच शेरं असतात ती प्रत्येक दोन ओळीचा जो शेरा असतो ती एक स्वतंत्र कविता असते, त्यामुळं गझलेच्या त्या एका शेरामध्ये आपल्याला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं. पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी जो अनुबंध असतो तो साधता आला पाहिजे, त्यातून एक उत्कृष्ट काहीतरी बाहेर पडलं पाहिजे, जेणेकरून ते वाचकांना किंवा ऐकणाऱ्यांना ते भावेल, ही जादू आहे खरी त्यामध्ये. आणि तसं मी करत गेलो आणि मला ते जमत गेलं, म्हणजे माझी त्याच्यावर मी एक दोन हे सुद्धा लिहिलं की गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले.
1: वा,
0: गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले, वृत्तीतले जरासे वृत्तात येत गेले.
1: अरे वा वा, क्या बात.
0: अशा पद्धतीनं ते जमत गेलं आणि सगळ्यांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला.
1: खूप चांगला प्रतिसाद आपल्या गझलांना लाभतो आहे आम्ही पाहत असतो. तर आजच्या या उपक्रमामध्ये आपण एक अतिशय सुंदर असे आपली रचना गझलेची सादर करावी.
0: बरं, सुरुवातीला एक मतला शेर घेतो. मतला असा आहे पहा की अळवीत नाही कोणी राग आता, अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता. अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता. हा बहर काळजाचा छाटला मी, हा बहर काळजाचा छाटला मी, आली फुलून माझी बाग आता. नंतरचा शेर पहा की देवा तुझ्यावरी मी खुश आहे, देवा तुझ्यावरी मी खुश आहे, मागायचे तुला ते माग आता, मागायचे तुला ते माग आता. आणि एक गझल घेतो. गझलेचा मतला असा आहे पहा की माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा, माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा, आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा.
1: वा,
0: नंतरचा शेर पहा की अस्थि विसर्जनाची केलीस फार गाई, अस्थि विसर्जनाची केलीस फार गाई, सारीच घे हवी तर ही जायदाद भावा, सारीच घे हवी तर ही जायदाद भावा. नंतरचा शेर पहा की अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर, अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर, वंशातल्या दिव्याला थोडा उजेड दावा. नंतरचा शेर पहा की नवतेच नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग, नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग, पायामधील काटा डोळ्यात का सलावा. त्यानंतरचा शेर पहा की या अंबरात येते ती चांदणी उशिरा, काही तारका पहाटे पहाटे येतात, या अंबरात येते ती चांदणी उशिरा, झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा.
1: वा वा,
0: झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा. आणि शेवटचा शेर पहा की नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो, नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो, आईस फार वाटे मी थोडका हसावा, आईस फार वाटे मी थोडका हसावा.
1: वा वा वा, सुंदर बाळासाहेब. आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा. काय कल्पना आहे, आत्म्यावर दावा ठोकण्याची कल्पना तुम्हाला सुचण्याचं काय कारण आहे का विशेष?
0: शेवटी आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधत असतो ज्यावेळेस आपण अंतर्मुख होतो, आणि आत्मपरीक्षण देखील करत असतो आपण. बाह्यविश्वासी मांडताना बाह्यविश्वातल्या गोष्टी तर आपण मांडतोच, प्रश्नच नाही.
1: बरोबर आहे, आत्मपरीक्षण केल्याशिवाय आणि आत्मचिंतन केल्याशिवाय अशा पद्धतीच्या रचना या आपल्या लेखणीतून उतरणं तसं पाहायला गेलं तर कधी शक्य होऊ शकत नाही. आपण आणखीन एक चांगली गझल सादर करावी.
0: ठीक आहे, त्याआधी एक मतला शेर घेतो. संकल्पना जिन्याची मागास होत गेली, संकल्पना जिन्याची मागास होत गेली, नुसतीच माणसांची पैदास होत गेली.
1: वा सुंदर,
0: नुसतीच माणसांची पैदास होत गेली, तोडून बंद सारे भुलला मऊपणावर.

0: तोडून बंद सारे बहु बुलला मऊ पणावर ती गाठ रेशमाची गळपास होत गेली. आणि शेवटचा शेर की नाही दिली परीक्षा त्यांनी कधी विषयाची अख्खी पिढीच त्यांची नापास होत गेली. तर आता एक गजल तुम्हाला आठवत असेल अखिल मराठवाडा ती अखिल भारतीय साहित्य संमेलनात ती गजल मी म्हटलेली तुमच्यासमोर सादर करतो. आता म्हटला असा आहे पहा की जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते, जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते, कलियुग आले परवा कोणी म्हटले होते.
1: वा वा वा.
0: कलियुग आले परवा कोणी म्हटले होते. नंतरचा शेर पहा की त्यांची आता इवली इवली घरटी झाली, त्यांची आता इवली इवली घरटी झाली, कोणे काळी गजबजलेले खटले होते. कोणे काळी गजबजलेले खटले होते. यानंतरचा शेर पहा की कोई धरण्या आधी कैऱ्या झडल्या साऱ्या, कोई धरण्या आधी कैऱ्या झडल्या साऱ्या, अवकाळीचे वादळ तेथे झटले होते. वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले, वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले, जाहिराती न्याहाळून वय घटले होते. नंतरचा शेर काय पाहिजे, लोकांनाही स्थळकाळाची महती कळली, लोकांनाही स्थळकाळाची महती कळली, शवयात्रेला जाण्यासाठी नटले होते. युवराज हा शेर पहा की ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती, ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती, तितके मागे क्षितिजाचे स्थळ हटले होते.
1: वा वा.
0: आणि हा शेवटचा शेर पहा, सांप्रत मीही पहिल्यावानी बरळत नाही, सांप्रत मीही पहिल्यावानी बरळत नाही, सत्याचे केव्हा कोणाशी पटले होते, कलियुग आले परवा कोणी म्हटले होते.
1: अतिशय मर्मर बोट ठेवणारी ही रचना तुमची, सत्याचे कोणा
0: केव्हा कोणा
1: पटले होते. वा वा सुंदरच. आणि कोणे काळी गजबजलेले खटले होते. बाळासाहेब हा शेर आणि तुमची ही जी ओळ आहे ना,
0: ही
1: खरं तर अंतर्मुख करायला लावणारी ओळ आहे. कारण आज आपण जी समाज व्यवस्था पाहत चाललो, जे पूर्वीचे घर होते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याच्यामध्ये एकमेकाला लढा असायचा, प्रेम असायचं, जिव्हाळा असायचा. परंतु आज आपण ही ओळ लिहायची वेळ आली की कोणे काळी गजबजलेले खटले होते, म्हणजे आता त्या परिस्थितीपासून आपण दुरावत गेलो. कुठंतरी आता असं क्वचितच आपणाला अशी उदाहरणं पाहायला मिळतात.
0: आपल्यातल्या कवी मनाला ही गोष्ट खटकती वास्तविक
1: आणि त्याच्यावर बोट ठेवला. यालाच कवी आणि खास करून गजलकार या शब्दबद्ध करू शकतो. आणखीन एक आपण अशाच चांगली गजल सादर करावी.
0: त्याआधी एक मधला शेर घेतो, पाहून वासराला गाय व्हावे, पाहून वासराला गाय व्हावे, केव्हा तरी कुणाची माय व्हावे, सोडून मौन द्यावे कातळाने, सोडून मौन द्यावे कातळाने, रडणेच मोकलोनी धाय व्हावे, केव्हा तरी कुणाची माय व्हावे. आणि ह्या गजल पाहता गजलेचा मतला असा आहे की देणे बरेच मागे थकली जरी उधारी, देणे बरेच मागे थकली जरी उधारी, ही रोख ठोक आहे माझी इमानदारी. देणे बरेच मागे थकली जरी उधारी, हे रोख ही रोख ठोक आहे माझी इमानदारी. त्यांच्या मनात असते, चोराच्या मनात, त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची, त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची, चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी, चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी, दडवून ठेवला तर बलवान रोग होतो, दडवून ठेवला तर बलवान रोग होतो, जडली कधीच नाही मजला तशी बिमारी. त्यानंतरचा शेर पहा, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, ही मोजण्यात त्यांची गेली हयात सारी. त्यानंतरचा शेर पहा की ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, माझ्याच या जीवाचा मी एक कारभारी. आणि हा शेवटचा शेर पहा की घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी, ही रोखटोक आहे माझी इमानदारी.
1: माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. बाळासाहेब या वाक्यावर काय बोलावं? म्हणजे असं वाटतं की हे प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे. कुठंतरी ही
0: निश्चित
1: आपल्या आयुष्यात घडून गेलेली आहे. बाळासाहेब आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहात
0: हो,
1: आणि मग शासकीय सेवा करत असताना त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गजल सुचते कशी नेमकी?
0: खरं सांगायचं म्हणजे एक निसर्गदत्त गुण असतो हा. सुचतेच म्हणजे जे निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे लिखाणाची, की ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस देखील कविता लिहायचो बरोबर, आणि त्यामुळं कुठंही असलो तरी आपला निसर्गदत्त गुण आपल्याला प्रवृत्त करत असतो. एखादी गोष्ट, आणि आपण तर संवेदनशील मनाचे असतो, एखाद्या गोष्टीचा आपल्यावर आघात झाला की एखादा भिकारी जर दुखावला साधा तरी देखील, माझा अनुभव सांगतो तुम्हाला की किती स्वाभिमानी असतो तो भिकारी. पहा, घेत नाही फेकलेला घासतो, घेत नाही फेकलेला घासतो, भूक त्याची खानदानी वाटते. त्याच्यामुळे सुचणं हे परिस्थितीजन्य आहे की आपल्या जे काही भलेपुरे अनुभव होतात, आपण आपलाच विचार, कवी मनाचा माणूस हा स्वतःचा विचार कधीच करत नसतो, त्यापेक्षा जास्त जगाचा भोवताली पाहत असतो, आणि नॅचरली मग ते निसर्गतःच येत राहत.
1: मग आपण बोलल्याप्रमाणे कविता आणि गझल म्हणजे दोन ओळीची एक कविताच होऊ शकते. गझल गझल म्हटल्या ज्या दोन ओळीचा एक शेर असतो तो एक स्वतंत्रपणे कविता होऊ शकते. इतक्या ताकदीच्या कविताच म्हणा, पाच पाच कविता किमान एका गझलेमध्ये आपण सादर करतात. जन देखे रवी तो देखे कवी असलेल्या या ओळी ऐकून जाणवतं की जे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीची पोहोच या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी एका गझलकाराचं मन जाऊ शकतं, त्या ठिकाणी गझलकाराचा एक विचार जाऊ शकतो. अशा पद्धतीचे खूप छान रचना आपण सादर करता. आणखीन एक रचना सुंदर अशी सादर करावी आपण.
0: फक्त फरक थोडा एवढाच आहे की शेर समजायला थोडं रसिक मन लागतं. आमच्यासारखंच म्हणजे एक दुःख सांगतो तुम्हाला आता योगायोगाने की शेर खूप चांगला असतो ॲक्च्युली खरं तर, परंतु समोरच्याला तो तितका पोहोचत नाही. हां, ती त्यांचीसुद्धा चूक नसते. कविता जशी आपण सहजपणे बोलतो आणि सहज समोर, इथं शेरमध्ये दोन ओळीचा अनुबंध आता हेच पहा, अनुभवच घ्या. एक भावा मुक्ततेचा सोहळा, मीच माझा आवळावा हा गळा. आता हा शेर पहा, ही मधाची चव तुरट का लागते, ही मधाची चव तुरट का लागते, की तिने नुकताच खाल्ला आवळा. आता परवाच किसडिका काहीतरी झालाय. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, पाहत आहे दोन ओळीतला अनुबंध पहा. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, वाटला नाही तसा तो आंधळा. आणि सोबती आयुष्यभर बगळेच की, आता बगळे कोण आहेत तुम्ही लक्षात घ्या. सोबती आयुष्यभर बगळेच की, नंतर मग ती पंधर पक्ष पंधरवाडा येतो, कुठे श्राद्ध येतो. सोबती आयुष्यभर बगळेच की, शेवटी नाराज झाला कावळा. नाहीच शिवला अखेर. तर हे कसं आहे, हा फरक आहे थोडा, की थोडं जरा बौद्धिक ताण देणारी असते गझल, परंतु तेवढ्या शब्दात जर त्यांना समजलं तर त्याच्यासारखा आनंद नसतो. तर गझल घेतो, आणखी एक हलकी फुलकी घेतो. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, परवा कळून आले तोही अशात गेला. परवा कळून आले तोही अशात गेला. खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, बेकार काळ वाया बगवट बशात गेला. नंतरचा शेर पहा की दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, आलाप घेतला तो गवई घशात गेला। आवा आलाप घेतला तो गवई घशात गेला। आणि हा शेवटचा शेर पहा की सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा।
1: क्या बात, क्या बात।
0: सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला, कोणी कशात गेला, कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला।
1: वा वा वा, छान बाळासाहेब। आपली एक एक रचना अशी कानामध्ये साठवून ठेवावी असं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेब, मला एक आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे की असा ऐकिवात आहे, बऱ्याच जण असं थट्टेमध्ये म्हणतात की कवी गझलकार जे असतात त्यांच्या घरी जरा थोडा प्रॉब्लेम, म्हणजे बायका त्यांना खूप त्रास देतात, वेळ देत नाही, सारखं लिहितच बसते, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे?
0: पण आता आपण यासाठी थोडं गझलेच्या मुळाकडे गेलं पाहिजे की गझल कुठं कशी लिहिली गेली। की ज्यावेळेस इराणवर अरबी संस्कृती आली त्यावेळेस अरबांनी त्यांची भाषा वापरली अरबी, तिथली मूळची भाषा दुसरीच होती, पारसी होती, आणि पारसी आणि ह्याचं परत मिक्सचर होऊन ते गझल उर्दूमध्ये परत मग ते तिकडचे इकडे इंडियामध्ये आले। आणि त्यावेळी ते जे वातावरण होते त्यावेळेसच्या गझला वेगळ्याच होत्या, ती नकाब हटाव म्हणजे फक्त ते फक्त डोळेच दिसले तेवढ्यावरच गझल, असं काही प्रेमावरच्या होत्या कुठं साखी वगैरे। परंतु जसजशी ही भारतात आली गझल आणि जसजशी ती रुळत गेली तसतसे सामाजिक त्याला जास्त पंख फुटले, सामाजिक आशयावरची गझल परत येऊ लागली, काही प्रेमावरची येऊ लागली। आणि असं काहीच नाही, कुठला कवी कवी जरी असला तरी तो त्याच्या भावना त्याच्या पद्धतीनेच मांडत असतो। घरचे प्रॉब्लेम वगैरे प्रत्येकाचेच असतात, वैयक्तिक प्रॉब्लेम असो, सामाजिक प्रॉब्लेम असो, कुठलीही समस्या असो, कवी आपल्या कवितेतून आपल्या गझलेतून गझलकार मांडणारच, कथेतून कथाकार मांडणार। त्यामुळं गझलकारावरच असं हे नको, एवढंच आहे की जास्त ठळकपणे जसं की हे यमक बसतं व्यवस्थित ते अपील होतं आपल्याला, मनाला भावतं, त्यामुळं जास्त उठावून दिसतं गझलेमध्ये असं होतं, त्यामुळं त्याचा परिणामकारकता त्याची जास्त असते, एवढाच फरक म्हणता येईल आपल्याला।
1: गझलेला असे वेगवेगळे आयाम प्राप्त
0: होतात। आणि आता पहा म्हणजे एवढे वेगळे आयाम असतात, पहा आता एकच शेर तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून मी टाकला होता, ती पिवळी झाली होती मी भगवा झालो होतो, संपली। आणि मी खरंच सांगतो की म्हणजे बरेच जणांनी एक छोटी ही म्हणजे एक छोटी कादंबरी आहे अशा पद्धतीने त्याला म्हणजे हे दिले, एकाची प्रत्यक्ष भेट झाल्यावर म्हणजे बघा ना तिला हळद लागली आणि तुम्ही संन्यास घेतला। आता दुसरा आयाम मी त्यांना सांगितला की बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं, ती पिवळ्या रंगाच्या झेंड्याच्या पक्षात गेली होती आणि मी भगव्याच्या गेलो होतो। म्हणजे अर्थ काढायचे म्हटलं तर असे वेगळे वेगळे अर्थ निघू शकतात,
1: हेच तर वैशिष्ट्य आहे गझलेचं।
0: असे वेगवेगळे आयाम असतात आणि ते म्हणजे अनुभवायचे असते, त्याचा आनंद घ्यायचा असतो। ॲक्च्युली
1: कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ आणि एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या अर्थाने
0: कंगोरी,
1: ही खरी गझलेची ताकद आहे असं म्हणावं लागेल। तर अशाच एका वेगळ्या आयामाची एक शेवटची गझल आणखीन आपण एक सादर करावी,
0: चालते? त्याआधी एक परत मधला शेर घेतो, कारण आल्यापासून सगळं तुम्ही थोडं रोमॅन्टिक बी झालं पाहिजे ना।
1: इर्शाद,
0: जरी स्वप्न होते खरे वाटते, जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते।
1: वा वा वा, वाटणारच।
0: समोरून येता तिला पाहता, समोरून येता तिला पाहता, उगी का अरे बाप रे वाटते। आणि हा शेर पहा की तिची आवळ्यांची खरेदी जरी, आता लहान लहान मुलांना सांगायची गरज नाही आवळ्यांचा का खातात, तिची आवळ्यांची खरेदी जरी, हा जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते, तिची आवळ्यांची खरेदी जरी, मला दाविली गाजरे वाटते, मला दाविली गाजरे वाटते, वेशीत स्वागताला राव नाही, वेशीत स्वागताला राव नाही, उरले आता तसे हे गाव नाही, उरले आता तसे हे गाव नाही, दे कोठडी हवी तर काळजाची, दे कोठडी हवी तर काळजाची, मी प्रेम चोर आहे साव नाही, मी प्रेम चोर आहे साव नाही। नंतरचा शेर पहा की गेला बुढा स्मशानी एकदाचा, गेला बुढा स्मशानी एकदाचा, आता घरात कावा काव नाही, आता घरात कावा काव नाही। गेलीस दूर माये का अशी तू, गेलीस दूर माये का अशी तू, तू या लेकरास अजुनी नाव नाही, या लेकरास अजुनी नाव नाही। आणि शेवटचा शेर पहा की समजू नका गड्यांनो हारलो मी, समजू नका गड्यांनो हारलो मी, मी मांडला पटावर डाव नाही, मी मांडला पटावर डाव नाही।
1: सुंदर बाळासाहेब, उरले कुठे आता ते गाव नाही, चिंतन करण्यासारखा, विचार करण्यासारखा शेर आणि प्रत्येक ओळ। कारण आता गाव खरं पाहायला गेलं तर पूर्वीसारखं गाव राहिलंच नाही,
0: राहिलं नाही। हां,
1: रेडिओ तेरणाच्या या व्यासपीठावर बाळासाहेब पाटील, बाळ पाटील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्या समोर, ज्यांनी त्यांच्या अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या, त्याच्याबद्दल बाळ पाटील रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले हार्दिक आभार,
0: धन्यवाद।
1: गझल ही जी जादू आहे, प्रत्येक दोन ओळीमध्ये जो अफाट असा अर्थ यामध्ये साठवलेला आहे, आणि हा अर्थ आपण रेडिओ तेरणाच्या सर्व प्रेक्षकांना ऐकवलात। एका ठिकाणी असं म्हटलं जातं, एक गझलकार म्हणतो की गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल। इतर कुठल्याही काव्यप्रकारापेक्षा गझल ह्या काव्यप्रकार हा अत्यंत ताकदीचा काव्यप्रकार, जो लोकांना अपील होतो, ज्याच्यामध्ये गोडी ओढी ही प्रचंड अशी असते। आणि त्या रेडिओ तेरणाच्या साहित्य सहवास या सदरामधील आजचं पहिलं पुष्प गुंफणारे आपले बाळ पाटील यांनी अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या। तुमचं बाळ पाटील आभार, आणि हा आजचा कार्यक्रम साहित्य सहवासचा संयोजक या नात्याने मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो। आताच आपण सुप्रसिद्ध गझलकार बाळ पाटील यांना ऐकलत। साहित्य सहवासमध्ये ज्याप्रमाणे बाळ पाटलांनी आज त्यांचं सादरीकरण केलं, त्याच धर्तीवर आपण वेळोवेळी यापुढे देखील आपण भेटतच राहणार आहोत। आप सर्वांना वेगवेगळ्या साहित्यातील आयामांचा अनुभव आणि त्या साहित्य विश्वामध्ये घेऊन जाण्यासाठी मी सदैव आपल्यासोबत तत्पर असणार आहे। तोपर्यंत मी युवराज नळे आपला निरोप घेतो, आणि आपण सर्वजण ऐकत रहा रेडिओ तेरणा।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: 있으니 나도 넘어주는 사람이
1: 나이에 됐다. 올 한 해도 배앓기 바당 왁당의 발표이 잘 알아야겠다.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: ओके आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: ड्रायव्हर, गाडी निकालो।
2: यस मॅम।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला बहिणींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे।

0: तेव्हा सर्व महिला बहिणींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला बहिणींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या अगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या अगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे।

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या 13 येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

0: मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार. यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.
1: चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

0: मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार. यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.
1: चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला बहिणींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या 13 येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या अगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या 13 येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा, ऐकत रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.